0: तो तिटिका त्याजमली तर मलीचा खाई अंतर पूजा पड़ेक ते संजम तुरका पाई छोड़ीला पखंडा नाम लिया जाय त्रंदम हल्ला पेला
1: मानस खाने करी निवाज छुरी वगायन तिन गलता

बीच हम तुम कश होते, तिनके बात बिलानी, अलंकार मिल थैली होई है, ताते कनक वखानी, प्रगट्यो जोत सहज सुख सोभा, बाजे अनहत बानी, कहो नानक निहचल कर बाध्यो, गुर कीओ बंदानी, प्रगट्यो जोत सहज सुख सोभा, बाजे अनहत बानी, कहो नानक निहचल कर बाध्यो,